0: तेरा यश गावे त्यानु भगत तेरा यश गावे
1: तेरा यश गावे
0: भगत तेरा यश गावे त्यानु भगत तेरा